0: listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
1: 1550 KRPI Radio te chal raha hai live from Guru Nanak Sikh Gurdwara Sahib, Scott Road, Surrey.
2: Ah, kiya bade aiya, tod vein siddhi ke na na paiya, karma mila na hi thak rahaiya. आखन वाला क्या विचारा सिबते परे तेरे पंडारा जिस तू देह तिसा क्या चारा नानक सच सवारन हारा